ಶಂಶಸಾದೇವಂ ಗೌರಿಪುತ್ರ ವಿನಾಯಕಂ ಭಕ್ತಾವಾಸಂ ಸ್ಮರಿ ನಿತ್ಯಮಾಯು ಕಾಮಾರ್ಥ ಸಿದ್ಧ ಹೇ. ಸಮಸ್ತ ವಿಘ್ನೋ ಕಾ ಹರಣ ಕರ್ನೆ ವಾಲೆ ಆದಿದೇವ್ ಗಣೇಶ್, ಪ್ರಥಮ ಪೂಜ್ಯ ಗಜಾನಂದ್ ಕೋ ಪ್ರಣಾಮ್. ಹಮಾರಿ ಜೀವನ ಮೇ ಸುಖ ಕರ್ತಾ ದುಃಖ ಹರ್ತಾ ಗಣೇಶ್ ಕಾ ಸ್ಮರಣ ಹಮೆ ಸಭಿ ವಿಪತ್ತಿ ಔರ್ ಕಷ್ಟೋ ಸೇ ಮುಕ್ತ ಕರಾತಾ ಹೈ. ಶಿವ ಕೆ ಪುತ್ರ ಪಾರ್ವತಿ ಕೆ ಲಾಲ್ ಗಣೇಶ್ ಮಾತೃ ಭಕ್ತಿ ಕಾ ಅನುಪಮ ಉದಾಹರಣ ಹೈ. अपनी माँ की आज्ञा का पालन हमें हमारी संस्कृति और परंपरा से जोड़ता है. गणेश मोदक प्रिय हैं, मूषक उनका प्रिय वाहन है. गणेश हम सबके भी प्रिय हैं. गणेशोत्सव पूरे देश में मनाया जाता है. गणेश की बड़ी बड़ी प्रतिमाएं, विशाल पांडाल बनाए जाते हैं. सुख शांति वैभव बुद्धि की कामना की जाती है. सभी धर्म के लोग इसमें हिस्सा लेते हैं. अनंत चतुर्दशी को प्रतिमाओं का विसर्जन किया जाता है. गणेश सर्वमान्य देवता हैं, विघ्नहर्ता हैं, प्रथम पूज्य हैं, गणों में ईश हैं, रिद्धि सिद्धि के दाता हैं. आइए हम सब विघ्नहर्ता